गावे को साज करे तन खे, गावे को जी लै फिर देहे, गावे को जापै दिसै दूर, गावे को वेखै हादरा हदूर, कथना कथी कथना कथी ना आवे तोट, काथ काथ कथी कोटि कोट कोट, कोट।

दाने न वाहतवंग निनाथे न वाहतवंग प्रवाथे न वाहतवंग गंजे न वाहतवंग अपंजे न वाहतवंग काले न वाहतवंग अपाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो राज राजे नमो साध साधे नमो साह साहे नमो माह माहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो सुख सुखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं